तरसिखो अप्रतिम सुरुवात झाला आजचा आपला अर्ध्या तासाचा स्वरतरंग कार्यक्रमाचा. तरसिखो आणखी एक भक्तिगीताचा आस्वाद आपण घेऊया अष्टमी इन द वर्सेस ऑफ आदर्श शिंदे आणि साठी कलाकारांच्या.

तर सिंह काही शंक नाही की आपण या अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर सिंह इस्टे कनेक्टेड 2 वाजतापर्यंत आपलाच कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या. तर सिंह तरस रोमॅन्टिक या पुढील अप्रतिम रोमॅन्टिक गीतासह फिलवाला इश्क इन द वर्सेस ऑफ जवीत अली अँड सोनाली सोनावाने.

त्रसिखो मनवा दारियाच गाणे सेतस आपण या कार्यक्रमात संगीता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक धन्यवाद. त्रसिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार.

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ। रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोतनो, श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, वेळ कमी आहे, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीताने। तेव्हा ऐकूया पहिलं गाणं आरती अंकलीकर यांच्या सुमधुर आवाजात।

श्रोत्यांनो, दिवस झपाट्याने लवकर पुढे सरकत आहेत आणि आता काहीच दिवसात या शनिवारी आपण साजरा करणार आहोत आषाढी एकादशी. श्रोत्यांनो, येत्या शनिवारी हा पवित्र दिवस साजरा होणार आहे. देशभरात जगभरात विठ्ठल भक्त या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत आहे. तेव्हा श्रोत्यांनो, या निमित्ताने एक विठ्ठल गीत ऐकूया आणि पुढचं गाणं सर्व विठ्ठल भक्तांसाठी वाजत आहोत, याचा स्वाद घ्या.

श्रोतनू, येत्या शनिवारी आपण साजरा करणार आहोत आषाढी एकादशी. अँड श्रोतनू, आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहते ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, टाळ मृदंगाचा नाद, ज्ञानोबा माऊली, तुकारामचा गजर आणि भक्तीच्या रंगात रंगलेले वारकरी. अनेक दिवस पायी चालत, नामस्मरण करत, एकमेकांना साथ देत पंढरीकडे निघालेली ही वारी ही आपल्या संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे. तेव्हा श्रोतनू, अशा या भक्तिमय वातावरणात सगळीकडे आषाढी एकादशीची धामधूम चालू आहे, तेव्हा अशा या भक्तिमय वातावरणात प्रत्येकदा एक विठ्ठल गीत ऐकूया, याचा आस्वाद घ्या.